घर घर चोटी पण फेरचं. ये रे सारू काय करू रे भा, पाणी रांग बांधलं रे पाळ, मरे रांग जिंकलं रे काळ, जगाशी काळ खाये संत माता दिले पाये. अरे जगेन काळ खायवाळो छ, जायरच नरधई जावाळ छ, रेवाळ छेनी रेवाळ छेनी, पण काय करो, चौऱ्याऐंशी चुकारो मारे गोपाल कृष्ण रो नाम. सत्य तू सत्य तू सत्य सत्य जो चाले वाळो छ, ओरे घगरा मारो भगवान, बाई राबो राबो कोणी राब मेलो छ. करण केन मन काय केर छ.